हमरा गुण अव गुण न विचारिया, गोर का शब्द भयो साखी, तेने सगली लाज रखी। बोलाया बोली तेरा, तू साहिब गुणी गहेरा, जप नानक नाम सच साखी।